जुगत जुगंतर काही काहै हुक्मे हुक्म चलाए राहौ नानक बिकसै बेपरवाह साचा साहिब साच ना

जय प्रसाद तेरा प्रताप, रे मन मूड तू ताको जाप। जय प्रसाद तेरे कार्ज पूरे तिसे जान, मन सदा हजूरे। जय प्रसाद तू पावें साच, रे मन मेरे तू तां सिओ राच। जय प्रसाद